राग आसा विच वर्णन कर दे हे मेरे वाहिगुरु तेरी जो सर्व व्यापक जिथे भी मैं जाना उथे मेनू तू ही तू नजर आना जे मैं कदी मक्के विच जाना ते उथे मेनू तू नजर आना ते जे किसे मंदिर विच जाना उथे भी मेनू तू